0: म्हणजे काय? ए मेंडोलिन, चल चालू कर ना.
1: From the film Good News, Asis Kaur, Lisa Mishra, Harry Sandhu, and your boy Badshah.